काले रामे हरीश रामे भुंटे नपटे चपटे गोरे कायला मैला सैला ठैला ना चलो कालो टोपी भदगौले मेरे से।